Sopra o seu de patar. Chare agan nivar mar, gurmukh har jal paaye, antar kamal pargasya amrit paya adhaye, nanak sat gur meet kar, sach paave dargay jaye, Sri Rag Mahala Pahla, har har japo pyareya, gurmukh le har bol, man sach kasvatti laaye, tuliye pure tol, कीमत किने न पाई है रिद्मानक मोल

बोले फाजिल बाद दर कर टोई ना लहे छूटी दूजे साध पंडित वाचे पोथियां ना बूजे विचार अनको मत्ती दे चले।

तू आपे मेले गुरमुख जाता, तू आपे देवे नाम वडाए, नाम रसे सुख पावनिया, सदा सदा साचे तुझ सलाहे, गुरमुख जाता दूजा को नाही, एक स्यों मन रहा समाए, मन मने मन है मिलावनिया, गुरमुख होवे सो साला है, साचे ठाकुर वे परवाहे, नानक नाम वसे

तू साहिब सरण सुखदाता सत्संगत जप प्रगटावणिया तू ऊंच अथाओ अपार अमोला तू साचा साहिब दास।